मुगच्छा ऐको प्यानो कुंगनीनाद कार्यक्रमात आव लिडिया रोड्रिगस उजरे कुंगनीनाद कार्यक्रमात आतामी ऐकुया पहिलं गीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनील रेगस गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

मुक्लिंगीत साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जाऊन असात इडन डेसा, विनय लोवेस आणि प्रज्योत डेसा. गीत हॅलो ब्युटी.

मुगच्छा ऐकोप्यानो कुंगनीनाथ कार्यक्रमात आव लिडिया रॉड्रिगस उजरे कुंगनीनाथ कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पोईलिंगीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल रेगस गैलेले जावन सात प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

मुगच्छा ऐको प्यानो कुम्नीनाद कार्यक्रमात आउलिडिया रोड्रिगस उजरे कुम्नीनाद कार्यक्रमात आतामी ऐकुया पहिलं गीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल रेगस गायलेले जावन सात प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

मुक्लिंगीत साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जाऊन असात इडन डेसा, विनय लोवेस आणि प्रज्योत डेसा. गीत हॅलो ब्युटी.

मुख लेंगे साहित्य लॉयड रेगो आणि रोशन क्रास्ता, संगीत विनिल वेगस, गायलेले जावना साथ प्रज्योत डेसा, गीत चिंतनान येताय.